101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 15 जून 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:57 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारण सभेस आता प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नेहा राजपाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, संगीत शैलेंद्र देवधर यांचं.

श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर पंडित यांच्या संगीत नियोजनात प्रवीण दवणे यांचं गीत आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोत्यांनो, भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया समूह स्वरातील हे देशभक्तीपर गीत.

रवींद्र साठे, अनुपमा, अनुराधा मराठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलत. गीत आणि संगीत अरविंद हसबनीस यांचं होतं. श्रोत्यांनो, या देशभक्तीपर गीताबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. 101.5 मेगाहर्ट्सवर सकाळचे 6:35 झाले आहेत. श्रोत्यांनो, आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषीनंतर लगेचच सकाळी 6:40 विचार पुष्प या कार्यक्रमात संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं असेल आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. मिश्र संगीत 7:40 सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र अनुक्रमे आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकणार आहात. हिंदी गझल 8:40 प्रसारित केल्या जातील. 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व काळाची गरज याविषयी श्री आशिष भाकरे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते असतील भैयालाल टेकाम. गीतगंगा हा कार्यक्रम 10:30 आणि 11:00 नये तऱ्हेने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचा आनंद आपण घ्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो असे असतील आमचे आजचे संपूर्ण कार्यक्रम. आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 16 जून 2026 6:05 भक्ती संगीत आपण ऐकणार आहात. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 विचार पुष्प या कार्यक्रमात साहित्य आणि जीवन या विषयावर प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचे विचार आम्ही प्रसारित करू. वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष 6:55. उद्या 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल.

7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करू. लोकसंगीताचा आनंद आपण घ्या 8:40 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात समाज आणि बदलती शिक्षण प्रणाली याविषयी प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित केली जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 गीत गंगा या कार्यक्रमात मराठी गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल आणि 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांना असे असतील आमचे उद्याचे कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 MHz वर.

FM बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 6:40 झाली आहेत. श्रोत्यांनो, विचारपुष्प या कार्यक्रमात आता ऐकूया संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन. लेखन प्राध्यापक डॉ बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.

महात्मा कबीर ज्यांना कबीरदास म्हणूनही ओळखलं जातं ते समता आणि मानवतेचे पुरस्कर्ते होते. माणूस जन्म दुर्लभ है मिले न बारंबार तरवर से पत्ता टूट गिरे बहुरी न लागे डारी. संत कबीर यांचे दोहे म्हणजे माणसाला माणुसकीचा धर्म सांगणार भक्ती आणि प्रबोधनाचं अमृत धन आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे तो वारंवार मिळत नाही. झाडाचं पान तुटलं की ते पुन्हा जोडता येत नाही. तसा मनुष्य जन्म हा अनमोल आहे. या जन्माचं आपल्या वागण्या बोलण्यातून सार्थक केलं पाहिजे असे कबीरांचे जीवनाचे शाश्वत सत्य सांगणारे विचार होते. काशी क्षेत्रात राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाला समुद्राच्या लाटेवर तरंगत असलेल्या पेटीत सापडलेलं मूल म्हणजे कबीर होय. निरू आणि निमा या पती पत्नीनं या बेवारस मुलाचा सांभाळ केला. कबीर आपल्या दोह्यात म्हणतात, जाती जाती जुलाहा नाम कबीरा बनी बनी फिरव उदासी तू ब्राह्मण मै काशी का जुलाहा बूजहू मोट गियाना. जन्म जीवन मृत्यू ही एक साखळी आहे. माणसाचा जन्म कुठं होतो, कुणाच्या घरी होतो, दारी होतो हे सारच अनिश्चित असतं. संत कबीराची ही शिकवण मनुष्य प्राण्यास दिशादर्शक आहे. आज माणूस धर्म जात पंथ प्रांत भाषा या बंधनात गुंतला आहे. या सर्व बाबी बाह्य आहेत. माणूस एकच आहे पण माणसानं काही माणसांचं जीवन गुलामीच्या साखळदंडात अडकवलं आहे. त्यातच तो सुख आणि पुण्य शोधतो. मात्र माणूस हा निसर्गतः सारखाच आहे. तो निसर्गाचा पुत्र आहे. ती निर्मिकाची निर्मिती आहे. पण आज जगात दहशतवाद धर्मांधवृत्ती अराजकता जातीयता विषमता शोषण आणि उच्च नीच भावना बलवान झाली आहे. जगात आजवर झालेल्या युद्धात जितकी माणसं मेली नसतील त्यापेक्षा दुप्पट माणसं धर्मांध युद्ध आणि दंगलीत मेली आहेत. संत कबीर विणकाम करता करता भजन दोहे गात असत. देवभक्ती आणि कर्मनीती यांना महत्व देत कबीरांचं जीवन संपन्न झालं. एके दिवशी दुकानात कोणी गिराहिकच आलं नाही. एका भिकाऱ्याला वस्त्र नव्हतं, तो कबीरांना शालू मागू लागला. भल्या किमतीचा शालू कबीरांनी त्या भिकाऱ्याला दिला. कबीर हे असे मानवतावादी होते. गरीब आणि गरजू माणसाला ते सदैव मदत करत.

0: त्यांनी काशीतील रामानंद यांना गुरु मानलं होतं. राम रहीम ऐक्याची भावना त्यांनी स्वीकारली. तोच उपदेश करीत ते भारतभर फिरले. आपण आपली भक्ती आणि शांततेनं आणि आनंदानं करावी. सहज मिले तो पाणी है भाई, मागणे से मिले तो दूध है, खिंच केले तो खून है, अशा परखड शब्दात त्यांनी जनमनाला उपदेश केला. संत तुकारामांचे परखड अभंग आणि संत कबीरांचे प्रखर दोहे यातील भूमिका एकच आहे. साधुत्व हे शुद्ध असावं, त्यांना जातीपातीच्या चौकटीत बांधू नये, धर्माच्या मर्यादेत तोलू नये. संत साधू हे मानवतेचे पुजारी असतात हे दोह्यातून सांगताना कबीर म्हणतात, जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहने दो मॅन. संत कबीरांनी जातीपातीला थारा दिला नाही. साधू संत यांची जात न पाहता त्यांच्याशी ज्ञानभक्तीनं संवाद साधला पाहिजे. मॅन महत्वाची नसते तर त्यामधली तलवार महत्वाची असते. मॅन हे तर फक्त आच्छादन आहे. आज आपण जात धर्म पंथाच्या बाह्यांगालाच पूजत आहोत. संत कबीर यांनी भारत भ्रमण करून खऱ्या भक्तीचा उपदेश केला. त्यामुळंच त्यांच्या दोह्यांमध्ये हिंदी, राजस्थानी, हरियाणवी, पंजाबी, खडीबोली, अवधी, ब्रजभाषा यांचं मिश्रण दिसतं. संत कबीरांची भक्ती ही मानवतेची शिकवण देणारी आहे.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन प्राध्यापक डॉ बाबूराव उपाध्ये यांचा आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांना सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्ट मध्ये लक्षणे काय असतात. तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, उटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप

0: आहे की घन स्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो. आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो, त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात, ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही. आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती सिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल, आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: आदरणीय श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारखे

0: आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत, तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत, तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार. श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 MHz. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. 15 जून 1667 वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉ बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने 15 वर्ष वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कुकराचं रक्त टोचलं. 15 जून 1844 चार्ल्स गुड इयरने रबरच्या वल्कनायझेशनचं पेटंट घेतलं. महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला 15 जून 1869. कॅप्टन जॉन अल्कॉक, लेफ्टनंट ऑर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला 15 जून 1919. अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला 15 जून 1997. ग्रँड मास्टर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम यांनी राष्ट्रीय अबुद्धिबळ स्पर्धा विक्रमी 5व्यांदा जिंकली 15 जून 2001. माउंट पिनाटुबोचा ज्वालामुखी 20व्या शतकातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकात फिलिपाईन्समधील 800 पेक्षा जास्त लोकांचं निधन झालं 15 जून 1991. स्टीमबोट SS जनरल स्लोकम या जहाजाला लागलेल्या आगीत किमान 1000 लोकांचं निधन झालं 15 जून 1904. पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म 15 जून 1898 झाला. भारतीय अमेरिकन गोल्फर मार्गरेट ॲबॉट यांचा जन्म 15 जून 1878 झाला. स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत नाग गोरे यांचा जन्म

15 जून 1907 मध्ये झाला. संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचा जन्म 15 जून 1917 मध्ये झाला. साहित्यिक केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचा जन्म 15 जून 1923 मध्ये झाला. साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म 15 जून 1928 मध्ये झाला. गायिका आणि अभिनेत्री सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा जन्म 15 जून 1929 मध्ये झाला. ध्रुपद गायक झिया फरीउद्दीन डागर यांचा जन्म 15 जून 1932 मध्ये झाला. लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म 15 जून 1933 रोजी झाला. लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म 15 जून 1937 मध्ये झाला. साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गजवी यांचा जन्म 15 जून 1947 मध्ये झाला. भारतीय वकील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांचा जन्म 15 जून 1972 मध्ये झाला. किंग ऑफ स्टील भारतीय इंग्रजी व्यापारी पद्मविभूषण लक्ष्मी मित्तल यांचा जन्म 15 जून 1950 मध्ये झाला. भारतीय बिशप आणि संत परुमला थिरुमेनी यांचा जन्म 15 जून 1848 मध्ये झाला. लिओनार्डो द विंची यांच्या पेंटिंग मोनालिसा मधील महिला लिसा डेल जिकोंडो यांचा जन्म 15 जून 1479 मध्ये झाला. योगी चैतन्य महाप्रभू यांचं निधन 15 जून 1534 मध्ये झालं. अर्वाचीन मठातील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं निधन 15 जून 1931 मध्ये झालं. कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचं निधन 15 जून 1979 मध्ये झालं. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव उर्फ श्री श्री यांचं निधन 15 जून 1983 मध्ये झालं. भारतीय साहित्यिक समीक्षक पद्मभूषण पद्मश्री गोपीचंद नारंग यांचं निधन 15 जून 2022 मध्ये झालं. तायकोंडो मार्शल आर्टचे निर्माते चोई हॉंग यांचं निधन 15 जून 2002 मध्ये झालं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन,

अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू।

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
5: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
3: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे। विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन। विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात। आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू। आता सविस्तर बातम्या। भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत। या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले। भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली। भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले। भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत। या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई

0: फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं या आधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी या प्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा या दृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम

0: विकले जातात आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स इथं तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचा अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं. आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
1: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन अर्पण परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅम मधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तान समोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: वॉचमन, वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
3: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्यांना सकाळचे 7:22 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन,

0: तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
1: आजच संपर्क करा.

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोत्यांनो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं। मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत। यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प। हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे। आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर आहेत। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय। पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे। पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला। कारण निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत। पिका शत्रू

0: कोणाही मित्र कोणा ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रु कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं मात्र काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते तांडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फंद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणारी विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुरुस्त झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्या गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याचे औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण, हे महत्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं, जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा

0: खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपला पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे पक्व झालेलं, नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यावर नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगला स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत, ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. त्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे. तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पा अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कशा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीत अनेक कामं महिला करतात. म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम ह्याला करता म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्वशकतेची कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की

0: जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्र निर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा. ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांना सकाळचे 7:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोत्यांनो आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

अदनान सामी यांनी गायलेली रियाज उर रहमान सागर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत सुद्धा अदनान सामी यांचंच होतं.

प्रशांत कलुंद्रेकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विनय रजवाडे यांचं होतं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोत्यांनो, जाहिरातीपूर्वी आपण आशा निराशा या नाटकातील कुमार गंधर्व यांनी गायलेलं आप्पासाहेब टिपणीस यांचं नाट्यपद ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोत्यांना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं दत्तात्रय खांडेलकर यांचं आणि संगीत मधुकर पाठक यांचं होतं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोत्यांना सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: body clock to watch World Cup football magic. In its opening weekend, the FIFA World Cup has begun capturing the imagination of Indian fans and viewers, juggling work, family commitments, obligations for the games beginning after midnight and ending at dawn, sometimes even well into mornings, prompting Indian fans to step into a portal, choosing to live by another continent's clock, reads a story in the Times of India. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. US and Iran reach agreement to end military operations, open Strait of Hormuz, and lift US naval blockade of Iranian ports. Prime Minister Narendra Modi to hold talks with his Slovak counterpart Robert Fico in Bratislava today. 52nd G7 summit to begin today at Avignon in France. Prime Minister Modi to participate in outreach sessions tomorrow. Noida International Airport in Jewar begins commercial flight operations. National Testing Agency releases admit cards for NEET UG 2026 re-exam to be held on 21st of this month. And in cricket, India beat Pakistan by 64 runs in their ICC Women's T20 World Cup opener at Edgbaston in Birmingham. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते, भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता,

सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 435,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नेट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. या अंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जून पर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपट सृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेल्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू अ 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. बीटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लिओनो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात

0: जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएरिया फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. श्रोत्यांनो, सकाळचे 8:40 झाली आहेत. थोड्याच वेळात आमचा यानंतरचा कार्यक्रम.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 MHz. श्रोत्यांनो, आता ऐकूयात हिंदी गझल. श्रोत्यांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यामिनी दास यांची ही रचना. स्वर आणि संगीत चंदन दास यांचं आहे.

0: यामिनीदास यांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत चंदनदास यांचा होता. श्रोत्यांनो, या कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

श्रोत्यांनो, गुलाम अली यांच्या स्वरात अमीर मिनल यांची रचना आपण ऐकत आहात. संगीत गुलाम अली यांचंच आहे.

वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.

0: खय्याम यांच्या संगीत नियोजनात गुलजार यांची रचना आपण ऐकलीत. स्वर भूपेंद्र यांचा होता. श्रोत्यांना या रचनेबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: रेवा डायमंड फ्रॉम हाउस ऑफ पीएनजी सादर करताहेत खास मॉन्सून ऑफर.
3: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
2: आजच पुणे गाडगिळ अँड सन्सच्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूमला भेट द्या.
3: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी. शाइन नॅचरली.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 9:01 झालं आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: रेवा डायमंड फ्रॉम हाउस ऑफ PNG सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
4: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
3: आजच पुन्हा गाडगिळ अँड सन्सच्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूमला भेट द्या.
4: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी. शाइन नॅचरली.

बांसुरी की मधुर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. सकाळचे 10:00

0: पोहोचले आहेत. आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
2: रेवा डायमंड फ्रॉम हाउस ऑफ पीएनजी सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
3: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
2: आजच पुणा गाडगिळ अँड सन्सच्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूमला भेट द्या.
3: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी शाइन नॅचरली.
0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो विविध अंतर्गत नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व काळाची गरज याविषयी श्री आशिष भाकरे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
4: इराण की माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
5: श्रोतेहो आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व काळाची गरज या विषयावर आशिष भाकरे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
6: मित्र हो नमस्कार. अमरावती कार्यक्रमाच्या एका नव्या भागात आपलं स्वागत. एक सुभाषित असं आहे की एखाद्या गोष्टीची दुरून जर तुम्हाला भीती वाटत असेल तर त्या गोष्टीच्या जवळ जाऊन बघा. कदाचित तुम्हाला वाटते तितकी ती गोष्ट भीतीदायक नसेलही. मित्र हो इंग्रजी भाषेच्या बाबतीत आपलं हेच होतं. आपण वाघाला घाबरणार नाही ना इतके इंग्रजी भाषेला आणि तिच्या व्याकरणाला घाबरतो. पण खरं सांगू का आज तुमच्या मनातली ही भीती घालवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी आज खास नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आम्ही ज्या पाहुण्यांना निमंत्रित केलंय ते इंग्रजी व्याकरणाचे अभ्यासक आहेत. ते आहेत श्री आशिष मारुतराव भाकरे. आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. आशिष सर खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये.
7: नमस्कार सर.
6: नमस्कार. मित्र मला तुम्हाला सांगायला आवडेल की इंग्रजी भाषा अभ्यासक आशिष जे आहेतच अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातलं बाभुळखेडा हे सरांचं मूळ गाव आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी स्वतः MBA पदवी प्राप्त केलेली आहे आणि ABC फाउंडेशन ही स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचं मार्गदर्शन करणारी त्यांची स्वतःची संस्था आहे अकॅडमी आहे. आणि गेल्या 12 वर्षांपासून ते अमरावतीमध्ये अध्यापनाचं काम करतात. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन पद्धतीनं देखील त्यांचे विद्यार्थी आहेत ज्यांना ते मार्गदर्शन करतात. सामाजिक विषयात त्यांना रुची आहे. आशिष सरांना आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना ते आपले आदर्श मानतात. परत एकदा आशिषजी तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात एक वेगळा विषय तुमच्या अनुषंगाने आज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणालो की वाघाला घाबरतो व्याकरणाला तर त्याहीपेक्षा जास्त घाबरतो. सर अगदी सुरुवातीला मला सांगा की इंग्रजी भाषा याकडे अत्यंत भीतीदायक विषय म्हणून जे वर्षानुवर्ष आम्ही बघतो आहोत तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इंग्रजी भाषेचं अध्यापन करता तर तुम्हाला काय वाटतं की इतकी भीती आपण का या भाषेची बाळगून आहोत आणि दुसरं म्हणजे अगदी लागून त्याला प्रश्न की ही भीती घालवण्याकरता काय केलं पाहिजे.
7: आता इंग्रजीची जी भीती आहे तर ही आताची नाही, ही प्रत्येकांच्या लहानपणापासूनची भीती आहे.
6: बरोबर.
7: म्हणजे इंग्रजी कठीण आहे ही जी 3 अक्षर आहे हे त्याला शाळेत गेल्यानंतर समजते. म्हणजे मी तर पहिल्या वर्गाच्या शिक्षकांवर जास्त जबाबदारी देईल की त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. जसा मुलगा आता आपण शहरी भागातलं घेतलं की ग्रामीण भागातलं घेतलं जो मुलगा पहिलीच जातो त्याला इंग्रजी बद्दल काही माहिती नसते असं आपण एक गृहीत धरू.

0: जुन्या पिढीत. आजकाल तर नर्सरी आहे किंवा KG1 KG2 आहे तर इंग्रजीचा परिचय थोडाफार होऊन जातो
1: बरोबर.
0: परंतु आपण एक आदर्श एक पहिला वर्ग पकडू, मग पहिल्या वर्गातल्या मुलाला इंग्रजी कठीण आहे की सोपी आहे हे माहीत नसते.
1: नाही माहिती, त्याला गंधच नसतो.
0: मग त्याच्या मनात कोण घालतंय? तर इंग्रजी कठीण आहे हे त्याच्या मनात त्याच्या घरातल्या लोकांपासून तर समाजातल्या शेजारपाजारच्या नातेवाईकांच्या आणि शिक्षकांच्या. शिक्षकही इंग्रजीला तेवढं महत्व देतात म्हणजे हे कठीण आहे हे करावंच लागते.
1: स्वतःच्या मनातली भीती ते पोरांच्या मनात
0: मनात घालतात. म्हणजे जी म्हणजे मला हे म्हणायचं जी भीती शिक्षकांच्या मनात आहे इंग्लिश विषयी ती संपूर्ण रिमूव्ह करून टाकणे. आणि इंग्रजी कसा सोपा विषय आहे कारण बघा तो विषय आहे तो भाषा आहे. मग आपण त्याला विषय म्हणून न पाहता भाषा म्हणून जर बघितलं तर इंग्रजी मराठी सारखी सोपी वाटेल
1: आणि तिचा भाऊ करण्यात काही अर्थ
0: नाहीये. कारण मराठी जशी लँग्वेज आहे हिंदी लँग्वेज आहे हिंदीची भीती वाटत नाही कारण ती सराउंडिंग मध्ये आहे. परंतु इंग्रजी मध्ये सराउंडिंग नसल्या कारणाने ती भीती आहे. आणि मला असं वाटते ही मानसिकता आपण सोडायला पाहिजे, सर्वांनी सोडायला पाहिजे. आपण काय करतो ज्या मुलाला इंग्रजी येत नाही आपण म्हणजे शिक्षक किंवा पालक ज्या मुलाला इंग्रजी येत नाही त्याच्यावर कसं तरी दबाव टाकून त्याच्याकडून ते करवून घेतो आणि मग त्याला नियमामध्ये अडकून ठेवतो, त्याला एखाद्या पाठांतरामध्ये किंवा व्याकरणामध्ये अडकून ठेवतो. व्याकरण आवश्यक आहेच परंतु त्या स्टेजला त्याला वाचणं लिहिणं बोलणं किंवा ऐकणं या गोष्टी गरजेचे आहे आणि त्या आपण घेतल्या पाहिजे. याने भीती जाईल, भीती कशी घालवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि इंग्रजीला एक विषय न समजता भाषा समजली तर जरा बरं होईल.
1: आणि ती भाषा म्हणजे व्याकरण घेऊनच येते असं नाही. जसं आता छान एक तुम्ही छान उदाहरण देता सचिन तेंडुलकरांचं.
0: सचिन तेंडुलकर इंग्रजी बोलतो पण त्याला इंग्लिश व्याकरणचा पेपर द्या तो सोडवणार.
1: बरोबर, पण भाषा येते.
0: पण त्याला भाषा येते कारण त्याच्या अवतीभोवती जे लोक आहे ते सगळे इंग्लिश बोलणारच आहे. आणि हा मुलगा 10वी नापास आहे. मग आपल्याही गावात जेवढा नापास असलेला मुलगा तेवढा इंग्लिश बोलू शकतो. किमान तेवढी नाही बोलली तर कामापुरता बोलू शकतो.
1: बरोबर,
0: पण सराव करणं गरजेचा. ते तुम्ही जसं म्हटलं की जी गोष्ट दुरून कठीण वाटते कदाचित तिच्या जवळ जाऊन ती सोपी वाटेल. जसं मी संपूर्णतः मराठी मीडियम मध्ये शिकलेला मुलगा आहे आणि मी कट्टर मराठी माणूस आहे पण मी इंग्लिश शिकवतो याचा अर्थ काय? म्हणजे हे होऊ शकते. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की जहां तक रास्ता दिखाई देता है वहां तक जाओ, आगे का रास्ता वहां से दिखने लगेगा. म्हणजे आताच तुम्ही सचिन तेंडुलकर सारखं बोललं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. जेवढं ते तेवढं बोला. एक वाक्य जरी म्हटलं तुम्ही, एक शब्द जरी, एक कॉन्सेप्ट आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा म्हणजे आज्ञार्थी वाक्य. म्हणजे तुम्ही ये जरी म्हटलं इंग्लिश मराठीमध्ये ये तर ते एक वाक्य झालं. ये नंतर फुलस्टॉप देता येतो. तसंच कम नंतर सुद्धा फुलस्टॉप देता येतो. मग कम हिअर विथ युअर बॅग, कम हिअर विथ युअर बॅग, वी हॅव टू गो अनदर. म्हणजे असंही म्हणता येते. म्हणजे एकेका शब्दाला जोडून आपल्याला इंग्लिश शिकता येते ना की मोठं लिटरेचर वाचून शिकता येईल.
1: जसं आपण म्हणतो की लहानपणी लहान मुलं आपण कसे बोलायला शिकतात, आई वडिलांचं बोलणं ऐकतात शिकून शिकतात, त्यांना कुठे व्याकरण माहिती असतं
0: बोलायला.
1: म्हणजे तेच परत
0: मराठी बोलतो त्याच पद्धतीचा आपण. आणि जसं मराठी बोलतो इंग्लिश हिंदी बोलतो तसंच आपण इंग्लिश बोलायला सुरुवात केली पाहिजे. आणि मला वाटते आज सगळेच पालक म्हणजे जो आज आपण या 30-32 किंवा 40-ला पालक म्हणतो तो कुठेतरी स्पर्धा परीक्षा जुडलेला असतो, तो चांगला डिग्री घेऊन आलेला असतो आणि त्याला हे येऊ शकते. पण जी लाज असते जी जो नेऊन गंड असतो की बा आपण लोक हसतील का वगैरे ह्या सोडून दिला पाहिजे. आणि छोटे छोटे इंग्लिश वाक्य आपण तयार करून तो वातावरण जर घरात तयार केलं तर बरोबर मुलगा
1: तयार होतो. पण अशी सर मला असं वाटतं की एक काळ होता की 100 पैकी 35 मार्क मिळवायचे इंग्रजीमध्ये आणि 5 व्हायचं विषय संपला. पण आता हा दृष्टिकोन थोडासा बदलत चाललाय कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचं प्रस्थ वाढलेलं आहे आणि शेवटी काय जगाची भाषा आहे, जगाशी संवाद साधण्याची ही भाषा आहे. तर गेल्या काही वर्षात हे चित्र बदललंय. इंग्रजी ही फक्त पास होण्यापुरती भाषा नाही तर ती जगाची भाषा म्हणून स्वीकारली पाहिजे. हे चित्र आता एस्टॅब्लिश व्हायला लागलेलं आहे, याच्याबद्दल काय सांगाल?
0: इंग्रजी हे जगाचं गेटवे आहे. म्हणजे तुम्ही मराठी बोलत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रापुरतं ओळखल्या जाईल. जसं आता आपण कोणताही प्रोग्राम सुरू करतो किंवा मराठी आपण जर म्हटलं वराडीत करतो तर तुम्हाला वराडीत तुम्हाला लोकप्रियता मिळेल, तुम्हाला ऐकल्या जाईल. तसंच मराठी तुम्ही म्हटलं मला हिंदीत एखादा कंटेंट तयार करायचा आहे तर तो भारत पाकिस्तान बांगलादेश पुरता तो राहील मर्यादित. परंतु इंग्लिश हा जगाचा गेटवे आहे आणि म्हणून जर इंग्लिश आपण इंग्लिश मध्ये काही कंटेंट तयार केला तर तो कंटेंट संपूर्ण जगभर तो ऐकल्या जाईल. म्हणजे

0: तुम्ही जसं म्हणता की 100 पैकी 25 मार्क मिळाले तर तेव्हा ते सफिशियंट वाटायचं, कारण सुरुवाती म्हणजे पहिल्या दिवसापासूनच शिक्षकांनी त्या पोरांच्या मनात रुजवायचं की बरोबर आहे आपण हिंदी शिकू इंग्लिश हे सगळे विषय शिकू, पण तुम्हाला इंग्लिशमध्ये 35 मार्क्स जरी मिळाले तर तुम्ही पास होता.
1: म्हणजे असं होतं की कर बाबा
0: 35 मार्क्स. इव्हन तुम्ही तर 35 म्हटलं, आमच्या लहानपणी आम्हाला शिकवलं जायचं की 30 कमव म्हणजे मग ते तुम्हाला 35 वर नेऊन नेऊन टाकतात. म्हणजे हे आधी होतं, कारण तेव्हा फार जमाना पुढ गेलेला नव्हता. आता मात्र आजच्या मुलांचा विश्वास वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे.
1: आता मेरिट येण्याची
0: स्पर्धा आहे आता आणि ती सगळीकडे आहे.
1: अशी सर आमच्या या कार्यक्रमाचं स्वरूप आहे की आम्ही एक गाणं या कार्यक्रमातून तुमच्या आवडीचं श्रोत्यांना ऐकवत असतो. तर आजच्या भागातलं पहिलं गाणं कुठलं तुमच्या आवडीचं तुम्ही आमच्या श्रोत्यांना?
0: मराठी की हिंदी
1: कुठलंही तुम्ही सांगा.
0: मराठी. मला हृदय वसंत फुलताना हे गाणं खूप आवडते.
1: क्या बात आहे. चला आपण ऐकूयात मंडळी आशिष सरांच्या आवडीचं हे गीत हृदय वसंत फुलताना.

0: नमस्कार नमस्कार, अमरावती कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आणि आपल्या सोबत आहेत इंग्रजी भाषा अभ्यासक श्री आशिष मारोतराव भाकरे. आणि आजचा आपला जो विषय आहे आजच्या चर्चेचा, तो आहे इंग्रजी भाषा आणि विद्यार्थी जीवनात व्याकरण ही काळाची गरज आहे. भाषा कुठली असो तिचं स्वतःच एक व्याकरण असतं, बरोबर? आणि इंग्रजी ही भाषा त्याला अपवाद नाही. तर इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी व्याकरण अभ्यासण किती आवश्यक आहे?
1: बघा, कोणत्याही गोष्टीला शिस्त असावीच लागते. आपल्या आयुष्याला शिस्त असावीच लागते. तसंच भाषेला शिस्त म्हणजे भाषेचं बॅकबोन आहे व्याकरण,
0: बरोबर?
1: हा, पण ते किती पद्धतीने आपण घ्यायचं, ते किती वापरायचं. नियमांची कठोरता आहेच प्रत्येक ठिकाणी, नियम म्हणजे कठोरता आलीच,
0: बरोबर.
1: मग ही तर भाषा आहे आणि ती तिकडची भाषा आहे, पाश्चात्य भाषा आहे. मग त्या भाषेला जे व्याकरण आहे ते आपल्याला शिकून इंग्लिश शिकायची असते अशी एक मानसिकता आहे. पण स्वतः मी स्पर्धा परीक्षेला इंग्लिश शिकवतो आणि मी तुमच्यासोबत इथे बोलताना सांगून राहिलो की तितकंही इंग्लिश ग्रामर महत्वाचं नाही,
0: कारण त्याच्याकडे बघण्याचं म्हणजे लोखंडाचं चण ज्याला म्हणतो, असंच आहे इंग्रजी भाषेच्या व्याकरणाकडे बघणं,
1: बरोबर? दोन गोष्टी आहे. म्हणजे इंग्रजी व्याकरण म्हणजे तुम्ही समजा करिअर संपवलेलं असेल तुमचं, किंवा तुम्ही गावात आहे, तुम्ही राबून राहिले, तुमचा कोणताही कॉन्टॅक्ट कोणासोबत नाहीये, किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायात आहे, तुमचा व्यवसाय चालू आहे, तुम्हाला तिथे इंग्रजीची कुठलीही गरज नाही, अशा ठिकाणी जर तुम्ही बोलत असाल विदाऊट इंग्लिश ग्रामर तर ठीक आहे, चालते. आपल्याला ते आवश्यक आहे, भावना पोहोचणं गरजेचं आहे. दुसरी बाजू आहे आपल्या करिअरची. जसं आता मी इंग्लिश ग्रामर शिकवतो तर मला ते परफेक्ट यायला पाहिजे. मी ज्यांना शिकवतो त्यांना मार्क्स मिळायला पाहिजे, त्यांना ते गरजेचं आहे. कोणतरी पुस्तक लिहितो, नियम शिकवतो, त्यांना तेवढी गरजेची आहे. पण सामान्य माणसाला किंवा सामान्य विद्यार्थ्याला त्याच बंधनात अडकवून भाषा शिक, हे व्याकरण आहे भाषा शिक, एवढं नियमात अडकून ठेवणं चुकीचं आहे. उदाहरण देतो, सपोज आपण एखादे ऑटोवाले दादा पाहू, ऑटोवाले दादा आहे आणि एखादा विद्यार्थी आहे. आता एका पर्टिक्युलर माणसाला जायचं आहे राजकमल चौक मध्ये, त्याने ऑटो थांबवला आणि तो काहीही बोलला, त्याने म्हटलं आय गो

0: हर्ष कमल
1: चालून जात
0: तोंडल यस तो बसला तो ऍटोत बसला त्याने राजकारण त्याला सोडून दिलं त्याला पैसे मिळाले याला हा पोहोचला डेस्टिनेशन
1: एक संवाद पूर्ण झाला एक व्यवहार
0: पूर्ण झाला त्याला भाषेत त्याला व्याकरणाची गरज नाही पण सपोज आता मी समजा एखाद्या ठिकाणी प्रोफेशनल ठिकाणी काम करतो आहे किंवा मी शिकवतो आहे मग मी जर तशी भाषा वापरली तर मला लोक हसतील जसं आपण एखादा अमराठी माणूस मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला काहीतरी ऑड वाटते जो मराठीत बोलतो ऑलरेडी जो मराठी माणूस आहे त्याला साहजिकच एक एक शब्द त्याला तो खुपतो तो त्याला ऑड वाटतो किंवा हा तो त्यामधला व्यंग शोधू शकतो तसं जर आपण प्रोफेशनल माणसं आहोत आणि आपण जर त्या पद्धतीची भाषा कुठेतरी बोललो तर आपला व्यंग सहज लोक पकडतील
1: तिथे व्याकरण
0: आणि म्हणून तिथे व्याकरणाचे निकष लागतात आणि जे स्पोकन एक गोष्ट आहे ग्रामर वेगळं असते आणि स्पोकन क्लासेस वेगळे असतात मी ग्रामर शिकवतो स्पोकन वाले स्पोकन शिकवणारे काय करतात ते म्हणतात की आपण व्याकरण शिकूच नाही परंतु ती फक्त भीती काढण्यासाठी असते ते वाक्य पण शिकवतात व्याकरणच कारण जर मी म्हटलं असेल आता सपोज लहानस वाक्य आपण करू शकतो आय हॅव टू गो टू स्कूल किंवा आय एम गोइंग टू स्कूल हे ठीक आहे पण मी जर म्हटलं मी माझ्या मुलीला सकाळी उठायला लावतो आता हा लावणे म्हणजे काय हा म्हणजे हे जे वाक्य आहे किंवा ही वाक्यरचना किंवा अशी अनेक वाक्यरचना आहे मी त्याला भाग पाडतो मी त्याला करायला सांगतो लावतो जबरदस्ती करतो मग ही जी रचना आहे याला आपण मेक म्हणतो मेक एम ए के मेक मेक म्हणजे बनवणे आय मेक टी किंवा आय प्रिपेअर टी बरोबर मी जर म्हटलं आय मेक यू मी तुम्हाला बनवतो त्याचा अर्थ मी तुम्हाला बनवतो असं होत नाही मी तुम्हाला लावतो आय मेक यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे मी तुम्हाला सकाळी उठायला लावतो आता हे कुठल्याही पुस्तकात नसते
1: बरोबर
0: हे तुम्हाला एकतर जे तुम्ही व्याकरणाची पुस्तकं बघता त्यामध्ये असते किंवा मग जो एक लेट चांगला माणूस इंग्लिश बोलतो त्याच्यामधून ते शोधून काढावं लागते आणि ते आजकालच्या रील्स मध्ये मात्र ते भरपूर प्रमाणात बघायला मिळते
1: आणि भाषेची ही जोडणी पण आहे एक प्रकार
0: प्रश्न
1: म्हणजे हा कसं शब्द जोडायचा बरोबर आणि मग याच्याकरता एक आणखी मला असा प्रश्न आहे इंग्रजी बोलताना त्याच भाषेमध्ये विचार केला जावा ही पण प्रक्रिया असते का
0: हो विचार केला जावा असं आपण म्हणतो बऱ्याचदा परंतु आपण जसं मराठी माणूस आहोत कोणतीही सिच्युएशन येऊ द्या आपण मराठीतून विचार करतो पण त्याची सुरुवात तुम्ही जसं म्हणता ते इंग्लिश मधून सुरुवात करता येते म्हणजे मनातल्या मनात सुद्धा आपल्याला इंग्लिश बोलता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही मोठं व्याकरणाची गरज नाही संचन असावा केवळ तुमच्याकडे व्होकॅबलरी जरी असली तरी तुम्हाला तुटीफुटी इंग्लिश तुमच्या मनात तयार करता येते आणि मग ती बोलता येते म्हणून व्याकरण तर असावंच परंतु ते कुठे वापरावं आणि किती प्रमाणात वापरावं याचं जर माप आपल्याला समजलं तर मात्र आपलं इंग्लिश बोलण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो
1: काय बात आहे तर सर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचं त्यांच्याकडून सराव करून घेता त्यांना मार्गदर्शन करता अनेक मुलं पुढे जाऊन अधिकारी होतात तर या व्याकरणाचा त्यांना कसा फायदा होतो
0: बघा व्याकरणाचा फायदा जसं आता स्पर्धा परीक्षेमध्ये दोन गोष्टी आहे एक आहे कर्मचारी आणि एक आहे अधिकारी तर दोघांना सुद्धा व्याकरणाची तयारी करून जावं लागते
1: बरोबर
0: मग असे भरपूर मुलं बोलत राहतात आम्ही मार्केटमध्ये बघतो की कोणी पण काही बोलतात आम्ही लहानपणी म्हणायचो ज्यानं व्याकरण काढलं असेल त्याला पहिले शोधून काढा म्हणजे मग ते इंग्लिश असो की मराठी असो
1: हे कोणी त्रासाचं करून
0: ठेवलं एवढं ही भाषा परंतु कसं आहे कोणत्याही गोष्टीला एक शेप देणं गरजेचं असतो आणि तो शेप हा आपण मराठी माणसं किंवा आपण हिंदी माणसं म्हणून आपण हिंदी व्याकरण नाही शिकलो किंवा मराठी व्याकरण नाही शिकलो पण जर तुम्हाला दुसरी भाषा घ्यायची शिकायची असेल तर तुम्हाला व्याकरणाचा थोडाफार तेवढा सहकार तुम्हाला घ्यावाच लागेल स्वीकारायच लागेल उद्या मला जर्मनी शिकायची आहे तर मला पहिले त्यातले जे मूड आहे ज्या गोष्टी आहे त्या शिकाव्या लागतील त्याला शब्द शिकलो आपण पण ती मांडणी कशी करायची ते समजलं पाहिजे नाहीतर मांडणी चूक होऊन जाईल मला म्हणायचं असेल एखाद्या वेळेस की आपण लहान सहान वाक्य बनवू शकतो पण एखाद्याला म्हणायचं असेल की यार तुम्हाला काल बोलावलंच नाही जेवायला तू जर बोलावलं असतं तर मी आलो असतो आता हे तीन वाक्य छोटे छोटे वाक्य आहे याला व्याकरणामध्ये मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवळ वाक्य या पद्धतीनं ते कॉन्सेप्ट आहे कंपाऊंड सेंटेन्स वगैरे तर या ठिकाणी तुम्हाला व्याकरणाची गरज पडतेच नाही वापरलं व्याकरण तर तुमचं वाक्य चुकेल त्यातला व्यंग पकडला जाईल किंवा त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो
1: बरोबर
0: हा मी जर म्हटलं असेल आय हॅड टी आणि मी म्हटलं आय हॅड टी तर फरक आहे आय हॅड टी माझ्याकडे चहा होता आय हॅड टी मी चहा पिलेलो होतो म्हणजे एकच हॅड वापरला

0: दुसऱ्या वाक्यात दोन हेड वापरले.
1: बरोबर.
0: आता कोणाला वाटलं की ही ब्रेन मिस्टेक आहे, कारण डबल हेड आले, पण त्याला व्याकरणाची म्हणजे तो व्याकरणामध्ये बसलेला वाक्य आहे ते, तुम्ही त्याला एक हेड वापरू काढून टाकू शकत नाही.
1: बरोबर.
0: अर्थ बदलतो. जसं तुम्ही म्हटलं की अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना काय गरज इंग्रजी व्याकरणाची, तर जो अधिकारी बनतो किंवा तहसीलदार बनत असेल, आता माझे अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये काम करून राहिले, म्हणजे ते वयाने माझ्यापेक्षा मोठे जरी असले माझे विद्यार्थी आहेत, कारण मी वयाच्या 23-22 वर्षीच क्लास सुरू केले
1: होते,
0: तेव्हा 30 वर्षाचे विद्यार्थी माझ्याकडे होते. तर त्यांना अधिकारी किंवा कर्मचारी बनल्यानंतर जे दैनंदिन कामकाज असते, पत्रव्यवहार असतो, अहवाल लेखन असते, किंवा आदेश एखादा काढायचा असतो, किंवा भाषण द्यायचे असतात, किंवा संवाद करायचा असतो, किंवा एक प्रभावी अधिकारी म्हणून जर मिरवायचं असेल, तर तुम्हाला तुमची भाषा मग ती इंग्लिश असो की मराठी असो ती शिस्तप्रियच असली पाहिजे. जसं आपण एखादा जी आर बघतो, मराठीतला जी आर जो तुम्ही वाचला तर तुम्हाला ती तेच किचकट वाटायला लागते, पण ते शास्त्र शुद्ध मराठी आहे आणि ती सगळीकडे अप्लिकेबल होणारी आहे. तुमची बोलीभाषा काही असो तुम्हाला ती भाषा समजतेच, तसंच इंग्लिश. आता जसं आपण वऱ्हाडी बोलतो किंवा अहिराणी बोलतो किंवा आपल्या बोलीभाषा आहे, तशाच इंग्लिशमध्ये पण स्लँग लँग्वेजेस आहेत, पण एक प्रमाण भाषा आहे जी व्याकरणबद्ध आहे, आणि जर तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले असाल तर तुम्हाला त्याचे निकष ती जी आहे ती पाळावीच लागते.
1: बरोबर.
0: किंवा ती जी आचारसंहिता आहे तेवढी तुम्हाला पाळावीच लागते.
1: आपण वाक्यरचनांबद्दल बोलतोय, एक साधारण भीती असते की मला बोलता येतं, मी प्रयत्न करू शकतो, पण मला भीती वाटते मी जर बोललो आणि काही चुकलं तर समोरचा हसेल का, ही भीती कशी घालवायची?
0: हा न्यूनगंड ऍक्च्युली असा नाही की फक्त ग्रामीण भागातल्याच मुलांकडे आहे, तो न्यूनगंड अगदी इंग्लिश शिकणाऱ्या किंवा शिकवणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तुम्हाला काल बोलावलंच नाही, जर तुम्हाला मी आलो असतो, तर याला आपल्याला जर याला जोडतं आलं, आणि हे खूप सोपं आहे. जसं आपल्याला वाटते की आपण हिंदी बोलू शकतो, बरं आपण रोज हिंदी बोलत नाही, पण वेळ आली तर आपण हिंदी त्याच पद्धतीने बोलतो, थोडंफार ठीक आहे, थोडंफार इकडे होते, परंतु आपण मराठीसारखं हिंदी बोलतो, इंग्लिश का बोलत नाही? कारण त्याचा आपण सराव कधी केलेलाच नसतो. एक वाक्य तुम्हाला मी सांगतो, तू मला बोलावलंच नाही, यू डिंट इन्व्हाइट मी, हे व्याकरणात बसवलं आपण, यू डिंट इन्व्हाइट मी, तू मला बोलावलं नाही. जर तू बोलावलं असतं मग इफचा वापर होतो, इफ यू हॅड इन्व्हाइटेड मी, आता तिकडे पास्ट परफेक्ट टेन्स लागला, म्हणजे मला सांगायचं, मला इंग्लिश व्याकरण इथे शिकवायचं नाही आहे, पण मला सांगायचं की ती वाक्यरचना जर आपण केली तर आपल्याला त्या वाक्यरचनेवरून आपल्याला शेकडो वाक्य तयार करता येतात.
1: बरोबर.
0: म्हणजे यु डिंट इन्व्हाइट मी, इफ यू हॅड इन्व्हाइटेड मी, आय वुड हॅव कम, म्हणजे आता हा तो वुड हॅव आहे. वुड, कुड, शुड, मस्ट, माइट, हे जे त्याला आपण मॉडल्स म्हणतो, मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो, तर ते जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. आणि भीती म्हणून नाही, तर एक क्युरिओसिटी म्हणून जर बघितलं की चला मला वुड वापरायचं आहे, कसं वापरू शकतो वुड, मग वुड ह्याचा वापर काय, वुड ह्या बिनचा वापर काय, मला वाटते याची ह्याला जर गोडी म्हणून आपण पाहिलं ना, एक क्युरिओसिटी म्हणून पाहिलं, तर आपण अशीच वाक्य आपण करू शकतो आणि असंच बोलण्याचा चान्स आपल्याला 24 तासांमधून भरपूर वेळ येते.
1: अशी जी परत एकदा तुमचं आवडीचं एक दुसरं गाणं ऐकायची वेळ झाली कार्यक्रमात.
0: आता मला हिंदी गाणं ऐकू, बहारो फुल बरसाओ, मी गुणवत असतो, मला
1: मगाशी हृदय वसंत फुलताना आता बहारो फुल बरसाओ, तुमचं या बहार या वसंत वगैरे या गोष्टीवर फार प्रेम दिसतं. तर चला श्रोते, आपण ऐकूयात अशी जिंच्या.

0: नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपलं स्वागत आणि आपल्या सोबत आहेत इंग्रजी भाषेचे अभ्यासक श्री आशिष मारोतराव भाकरे. सर, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं व्याकरण शिकवता. आता स्पर्धा म्हटलं की परत मघाची, जसं आपण म्हटलं की व्याकरणात्मक दृष्ट्या अत्यंत करेक्ट वाक्य किंवा बोलणं किंवा स्ट्रक्चर जे काय असेल ते, तर या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवण्यातली आव्हानं कुठली आहेत?
1: तो शिक्षक मुलांना शिकवतो, मग तो त्याच्याजवळ मुलं किती आहे, मुलं कोणते आहे हे त्याला बघावं लागेल. जर समजा एखादा खूप हायली क्वालिफाईड असेल तर तो त्या पद्धतीने शिकवेल. पण मला असं वाटते पहिलीतल्या मुलांना शिकवायला त्याचीच गरज आहे खास, कारण पहिलीतल्या मुलांना जास्त शिकवावं लागते.

0: त्यांना इंग्रजी भाषा शिकवण्यातली आव्हानं कुठली आहेत?
1: तो शिक्षक मुलांना शिकवतो, मग तो त्याच्याजवळ मुलं किती आहे, मुलं कोणती आहे हे त्याला बघावं लागेल. जर समजा एखादा खूप हायली क्वालिफाईड असेल तर तो त्या पद्धतीने शिकवेल. पण मला असं वाटते पहिलीतल्या मुलांना शिकवायला त्याचीच गरज आहे खास, कारण पहिलीतल्या मुलांना जास्त शिकवावं लागते, त्याला समजून घ्यावं लागते त्याला काय तिथे शिकवावं लागते. आणि जे मुलं ऑलरेडी समजदार आहे, जे मॅट्रिकच्या वरचे आहे, त्यांना थोडंफार जरी शिकवलं म्हणजे ते त्यांचं जे ऑब्झर्वेशन असते तर ते सहज करू शकतात. म्हणजे मला असं वाटतं आपण काय करतो, डीएड वाला हायस्कूल शाळेला शिकवेल, प्रायमरी शाळेला बीएड वाला हायस्कूलला शिकवेल आणि एकदम नेटसेट झालेला कॉलेजला शिकवेल. मला असं वाटते नेटसेट झालेला जबाबदारी द्यायला पाहिजे की तू पहिलीतला शिकव, प्रायमरीला शिकव, कारण तू तेवढा शिकलेला आहे, तू म्हणजे समुद्र आहे त्या शिक्षणाचा, त्या ज्ञानाचा. तर तू यामध्ये तुझी एनर्जी वेस्ट कर,
0: तुझ्या अनुभवाचा इथे पण होऊ दे ना फायदा.
1: आणि जो ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, हुशार मुलगा असेल, तो अकरावी बारावी चांगल्या पद्धतीने शिकवू शकते,
0: बरोबर,
1: कारण ते लवकर घेऊन घेतात. तू मला असं वाटतं की तो त्याच्यात ती पॉवर आहे आणि ती त्याने ती शिकवायला पाहिजे,
0: बरोबर. आणि ज्यांना जी माहिती आहे तेच त्यांना सांगण्यापेक्षा ज्यांना माहिती
1: नाही ती शिकलो. हा, आणि चार गोष्टी तर महत्वाच्या आहेत, वाचन आहे, लिखाण आहे, ऐकणे आणि बोलणं आहे. मग आता शिक्षकांनी काय करायला पाहिजे, जे लहान मुलांचे जे पुस्तक आहे ते मुलांना शिकवले पाहिजे. ज्यांना शिकवायचं आहे त्यांनी लहान मुलांचे पुस्तकं वाचले पाहिजे. पेपरला येणारे न्यूज आहे त्या मराठीत येतात, इंग्लिशमध्ये येतात, ते दोन्ही वाचले पाहिजे.
0: किंवा
1: आता तुम्हाला इतिहासामध्ये आवड असेल तर तुम्ही फक्त इतिहास मराठीत नका वाचू, तर एकदा तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास जर मराठीत वाचला तोच तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून पहा ना, तो अजून आवडायला लागतो. त्यामध्ये जे कठीण शब्द आहे तुम्ही नोट करून ठेवा, मग पुन्हा मराठी वाचा, पुन्हा इंग्लिश वाचा, याने काय होईल, एकदम तो जो आशय आहे तो तुम्हाला माहित असेलच आणि मग ही इंग्लिश भाषेची आवड वाढेल आणि हे मग मुलांना शिकवायला पाहिजे.
0: खरं खरं अगदी जाता जाता मला तुम्हाला असं विचारायचं की इंग्रजी भाषेच्या बाबतीत शिक्षकांची भूमिकाच खरं तर खूप मोठी
1: महत्वाची असते, बरोबर.
0: घरात आई वडील कदाचित कमी शिकलेले असतील, ते मुलाला त्या पद्धतीने शिकवू शकणार नाही, पण इंग्रजी शिकवण्यामागे शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे असं वाटतं का तुम्हाला?
1: हो बरोबर, कारण पालकां आपण म्हणतो पालकांसोबत जास्त वेळ मुलगा राहतो, शिक्षकांसोबत कमी वेळ राहतो, परंतु तो जो आहे तो क्वालिटी टाइम असतो. आई बाबांसोबत असतो तेव्हा लाडातमध्ये वेळ चालला जातो, खेळण्यामध्ये वेळ चालला जातो, पण हे जे 4-5-6 तास असतात शिक्षकांजवळचे तर तो खास असतो क्वालिटी टाइम. त्यामध्ये शिक्षणाचंच काम केलं पाहिजे आणि जर शिक्षकांनी त्या पद्धतीनं पुरांना शिकवलं, व्होकॅब्युलरीवर जास्त भर दिला, व्होकॅब्युलरीला म्हणजे आपल्याला लहान सहान गोष्टी असतात की आपण जसं म्हणतो की बुवा हँड वॉश करून ये, आता आदर्शवाद काय सांगेल की बुवा तू हात धुवून ये हे मुलांना शिकव किंवा वॉश युअर हँड हे शिकव, दोन्ही भाषेमध्ये मिश्र करू नको. पण जर आपण काही काही शब्द लहान लहान शब्द जर इंग्लिशमध्ये वापरायला गेलो, शिकवलो आणि व्होकॅब्युलरी जर स्ट्रॉंग केली तर वाक्यरचना मला वाटते कधी शिकता येते,
0: बरोबर.
1: तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल, शब्दसंचय चांगला असेल तर एखादं पुस्तकही तुम्हाला शिक्षकाची गरजही पडत नाही, एखादं पुस्तक तुम्हाला व्याकरण शिकवू शकतो आणि ते खास मोठी अचीवमेंट असेल शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा.
0: श्रोते हो, आपल्यासोबत आज होते इंग्रजी भाषा आणि विद्यार्थी जीवनात व्याकरण काळाची गरज या विषयावर चर्चा करण्याकरता इंग्रजी भाषा अभ्यासक श्री आशिष मारोतराव भाकरे. सर, या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जे आम्हाला सांगितलं, आमच्या श्रोत्यांनी ऐकलं, मला असं वाटतं की आजपासून सुरुवात आपण केली होती की वाघापेक्षा जास्त इंग्रजीला लोक घाबरतात, आजपासून इंग्रजी भाषेपेक्षा जास्त वाघाला घाबरत जातील असं आपण गृहीत धरूया आणि असं जर झालं तर आजची आपली मुलाखत यशस्वी झाली असं आपण समजूया. आपण अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, खूप मोलाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आमच्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीने आशिष सर तुमचे खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोत्यो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व काळाची गरज या विषयावर आशिष भाकरे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं सचिन जगताप यांनी, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा झोपती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असे ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या
3: आजच पेरा
4: रेवा डायमंड फ्रॉम हाउस ऑफ पीएनजी सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर
5: नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट
4: आजच पुणे गाडगिळ अँड सन्सच्या राजापेठ पोलीस चौकी समोरच्या शोरूमला भेट द्या
5: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी शाइन नॅचरली
6: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोत्यांनो गीतगंगा हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आता ऐकूया
7: गीतगंगा

गीतगंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोत्यांनो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे गीत आहे माझं घर माझा संसार या चित्रपटातील। गायक स्वर आहेत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचे। सुधीर मोघे यांचं गीत आहे आणि संगीत अरुण पौडवाल यांचं।

अशोक पत्की यांच्या नियोजनात सौमित्र यांची रचना आता ऐकूया. साधना सरगम यांचा स्वर आहे आणि चित्रपट आई शपथ.

0: साधना सरगम यांच्या स्वरातील गीत आत्ताच आपण ऐकलत. रचना सौमित्र यांची होती आणि संगीतबद्ध अशोक पत्की यांनी केली होती. श्रोत्यांनो, गीतगंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: प्रेक्षकांनो, खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

इरादा पक्का या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत जावेद अली यांच्या स्वरात. अश्विनी शेंडे यांचं गीत होतं आणि संगीतकार निलेश मोहरीर. श्रोत्यांनो, गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांनो, सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात सुधीर मोघे यांचं गीत आता ऐकूया. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि चित्रपट ढाक पिसून.

0: देवदत्त यांच्या संगीत निर्देशनात शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर जयवंत कुलकर्णी यांचा होता. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.
0: गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 10:11 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले

0: एफएम बँड 101.5 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. गीतगुंजन अंतर्गत नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आता प्रसारित करीत आहोत.
1: आज औपचारिक स्वागत किया.
2: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: गीत गुंजन अंतर्गत असणाऱ्या नए तराने या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भारत या चित्रपटातील अभिजीत श्रीवास्तव यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत, संगीत विशाल शेखर यांचं.

आशिकी टू या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. स्वर श्रेया घोषाल यांचा होता, गीत संदीप नाथ यांचं आणि संगीत अंकित तिवारी यांचं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया रेड या चित्रपटातील गीत. स्वर आहे राहत फते अली खा यांचा. मनोज मुंतसीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे तनिष्क बागची यांनी.

सिम्बा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत नेहा कक्कड, मीका सिंग आणि कुमार सानू यांच्या स्वरात. गीतकार होते शब्बीर अहमद. श्रोत्यांनो, नये तराणे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अमित त्रिवेदी यांच्या संगीत नियोजनात कौसर मुनीर यांचं गीत पॅडमॅन. या चित्रपटासाठी स्वर आहे अरिजित सिंग यांचा.

मॅन या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर अरिजित सिंग यांचा होता, गीतकार होते कौसर मुनीर आणि संगीतकार अमित त्रिवेदी. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.

बरसात या चित्रपटातील गीत आपण ऐकलत, युगल स्वर कुमार सानू आणि साधना सरगम यांचा होता. गीतकार होते समीर, संगीतकार नदीम श्रवण. श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रीतम यांच्या संगीत नियोजनात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत कलंक या चित्रपटासाठी स्वर आहे श्रेया घोषाल यांचा.

शेरशहा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं जुबिन नौटियाल, असीस कौर आणि तनिष्क बागची यांच्या स्वरात. श्रोत्यांनो, नई तराणे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया एअरलिफ्ट या चित्रपटातील आतिफ असलम यांनी गायलेलं हे गीत.

श्रोत्यांनो, भूल भुलैया या चित्रपटातील गीतात ऐकवीत आहोत. गायक स्वर आहेत श्रेया घोषाल आणि एम जी श्रीकुमार यांचे. गीतकार आहेत समीर, संगीतकार आहेत प्रीतम.

अजय गोगावले यांनी गायलेलं धडक या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. संगीत अजय अतुल यांचं होतं.

पद्मावत या चित्रपटातून. शिवम पाठक आणि शैल हाडा यांचा स्वर आहे. ए एम तुराज यांची गीतरचना. संगीत संजय लीला भंसाली यांचा आहे.

0: संजय लीला भंसाली यांच्या संगीत निर्देशनात AM तुराज यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. पद्मावत या चित्रपटासाठी स्वर शिवम पाठक, शैल हाडा आणि सहकाऱ्यांचा होता. श्रोत्यांना या गीताबरोबरच नये तराने हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यांना दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: ఆ బస్ మాగిదే ఎవడే ఎవడే ఆ బస్ బస్ బస్ ఆ చల మేడం ఏతో
1: థాంక్యూ ఆ తంగల ఠికాణే ఆనంద్ పోసవలత్
0: ఆమీ కోణ్ वरुण आदेश गुलाब चला
1: नहीं नहीं भारी है सग फार गोड है हो
0: इत आनंदी होना है पैल तुम्हें
1: संगते फार गोड वातावरण है हो इतने किती शांति है
0: आली लोकाले शांति नको डीजे लगतो लग्न लगल वजवा डीजे मैच जिंकली वजवा डीजे गणपति आले वजवा डीजे गणपति गेले वजवा डीजे
1: आहो आहो म्हणून तो इतने बर वाटत
0: थोड़ा तुम्हारे शहर लोकाली इतने जास्त करमत नहीं थोड़ा बर वाट तिक स्विमिंग पूल है डीजे तिक गर्दी है जा
1: नहीं नहीं नहीं नको बी बर ते जाऊ दे तशी भीती नहीं नहीं थे नहीं जनावर वगैरह हो
0: तिथुन आलात ना नहीं तो जनावर नहीं है एक जंगल है
1: हो का बर बाई बर किती पैसे झाले
0: कसले
1: अहो इथे आणून सोडायचे
0: आओ ये पैकेज मध्ये तुमच्या
1: अगवे हो का बर झाले मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल
0: तशी सोय नाही इथं
1: हे हो बर झालं सांगितलं माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी
0: चला मग येतो
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
1: अयो भाई अरे फुल पकरू थाम थाम अरे देवा कृपा राहू दे रे बाबा हा हा हा हा किती स्वच्छ पाणी आहे अरे अरे अरे मला गुदगुला होता रे अरे मला सवय नाही फिश मसाजची मॉल मध्ये ढिगाने पैसे घेतात तुमच्या या मसाजची इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग कितीही चांगलं असो अस्वस्थ व्हायला होतं कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही गो बाई चिकू बघ कसं लगडले गो बाई तोडू का नहीं नहीं नहीं कुणी आहे का इथं

0: कुणी आहे का? माळी माळी
1: हिंदी असते.
0: बागबान बागबान कोई है क्या? इस फळ का कैसे दिया?
2: आओ थोड़ा उभिन जाते.
1: अगं मी मराठी से नाही हो, विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते आहो. त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं. मी सांभाळते या गोष्टी.
2: सांभाळा सांभाळा, त्याचं हे पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
2: नाही माझंच विद्यापीठ आहे. ती फुलं पानं लय काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेज मध्ये.
1: पॅकेज?
2: हवा पाणी प्रकाश फुलं फळ समजा निसर्ग देवाचं पॅकेज. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: एकच घेते बरं का?
2: थोडा.
0: वा ताज्या फळांचं गोडवा काय आवडत असतो.
1: वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जात.
2: रामकृष्ण हरी.
1: एवढा वाईट होतं का जोक? जाऊ दे बाई.
0: चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही के.
1: नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय. तिथेपासून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधार आहात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होईल. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे.
0: तुम्ही पण या बरं का इथं.
1: मी पोस्ट करेन इन्स्टावर, बघा नक्की माझी पोस्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून बोलावं लागतो, नातीनं शिकवलंय माझ्या.
0: काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेली तर दार खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ देत जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या असा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभे आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मना मनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबर मध्ये आणि 5 नंबर मध्ये, म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते, पण जो मुलगा गेला होता की नाही तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती पण तोंड देखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय, अजून आले नाही लाईट?
1: काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर, पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेली की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा,

0: सुकून है जो आप पॉकेट में मिलत है। अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समंदर पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको पॉकेट में मिल गया सुकून। मैडम है मैडम
1: छान वाटल।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: ओ, एक पूड़ी दे दो।
0: एक कहा मैडम, एक ले लो, दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं, फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटाभर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगे भाई हा पण वाईट होता का जोक माझा, जाऊ दे। चणे वा खुसखुशीचा चणे, वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरंय बाई हे ठिकाण सापडलं नाही का। अनिरुद्ध माझा लेक हुशार आहे, कधी कुठून येत नाही, काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं, छान आहे हो हे ठिकाण। मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा, नाही तर हल्ली काय होई 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी, यायचं यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे, 3-4 हजार काही नाही, आपली झाऊ जमी यांच्याकडे पैशाचा पाऊस। केवढी महागाई वाढली नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला, नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसेस, चपला, पर्सा, दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये, यात हौशी पुरुषी आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली। गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं घेत राहायचं घेत राहायचं। आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय, बरं हे कोणाला दाखवायचं, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काय वाढणार तो, कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच, आणि चाललंय तर कौतुकासाठीच नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असत, असं अपेक्षा वाईट। ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान, उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल। आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, या बाई नुसतं रील मधलंच बोलतात, बोलते तरी हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बर, सगळ्यांच्या माना खाली दुःखानं नाही बर, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात अच करण्यात आयुष्य चाललंय, बरोबर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं, त्याचं लागली झोप पडला टनकन मोबाईल नाकावर, असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो कळवळलं ना पोरग, त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच व्हायची असणार की नाही, छातीत धडधडतंय म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे, आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा त्या चाचण्या करा, सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही नखा एवढाही रोग नाही, मग डॉक्टरनं विचारलं का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता, काय म्हणली बाई गो मोबाईल तो माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे, म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय हो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी, मेंदूला तर आंबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन। डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड, आता ही गोष्ट तिनंच सांगितली हा मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला, आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते, मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई काम संपत नाही घरातली, एकदा काय झालं भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तो मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळ वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार, म्हटलं चला जाऊया मनाला जरा बरं वाटेल, गेले हे मोठ

0: तो मैदान काय सांगू तुम्हाला, ही गर्दी बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तो ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो. लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू, आणि मेले असते तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाच काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना. या न्यायाने

0: आमच्या आशीर्वादानं वाचलीस तू.
1: आणि मेले असते तर?
0: मेले असतेस तर मोक्ष मिळाला असता तुला.
1: निघ निघ या भ्रमातून निघ.
0: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
1: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
0: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना. या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
1: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
0: तो एक सत्य.
1: मग आपण कोण? हवा का झोका?
0: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
1: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा धुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो.
2: काय असतं हे जाग होणं? माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
3: नाव?
2: हा, कोण तुम्ही?
3: फॉर्म भरतोय.
2: फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
3: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
2: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
3: नाव?
2: अनिरुद्ध लोंढे.
3: तुमचं नाव?
2: माझं, माझं सुमती लोंढे.
3: वय?
2: 60.
3: नक्की?
2: हो, खोटं का सांगेन मी?
3: इथे खोटं चालत नाही.
2: मलाही नाही चालत. ओ, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटत. गम्मत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
3: आजार?
2: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
3: डोळ्यांचे विकार?
2: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
3: जेवण वेज?
2: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
3: इथे नॉन वेज मिळतही नाही.
2: मग काय विचारलं? आहो काय अजबच आहे बाई, कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्यात ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही. हो, हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं, खट खट खट खट. तुमची की नाही, लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असत. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हा, तुम्ही काय सांगत होते? हा, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाराच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला. फॉलोअर्स कमी झाले.

0: म्हणून उसाचती काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का? कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन फोन माझा फोन कुठे गेला? इथेच तर होता होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई माता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का? इथं आहे का कोणी?
1: काय झालं मॅम, काही अडचण?
0: अहो दादा माझा ना मोबाईल दिसत नाही आहे.
1: ओके ओके शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. काय ह्या दगडावर ह्या दगडावर या ओळ्यात इथेच तर रमले मी.
1: ओ
0: काय करू आता मी?
1: थांबा थांबा आपण बघूया.
0: नाही माझ्या मुलाला कळवायचं होतं ना, म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
1: आपण बघूया थांबा.
0: ओ मला मला ओ माकडाने नेलं असेल का?
1: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: मम्मा या ओहळ्यातून वाहून गेला असेल का?
1: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईलशिवाय काय होत नाही हल्ली.
1: एक मिनिट जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले घ्या.
1: हा बघ हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको सो सॉरी सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
1: नाही मॅम काहीच त्रास झाला नाहीये, तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. काही लागलं तर सांगा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
1: नाही हे माणुसकी मध्ये.
0: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलाव, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली, मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हातानातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवाणी पायानं पाणी आणताय? नको नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी थट्ट आणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू, माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला. मी असाच विंधळेपणा करते बैशी. हे बघा फोन कशासाठी शोधला होता, बसले तुमच्याशी गप्पा मारत. ओ माझ्या लेकाला फोन करायचा होता, त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. ओ मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पुलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे, तुमची काळजी अजिबात करू नको. तुम्ही लोक एन्जॉय करा, छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकं सुटतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. काय गं बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावी, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलीत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, शिमेंट का करणे का, सगळे शिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिक

चा आवाज ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय, काय हे? आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या ऐवजी धडकी भरते हो नाही का? दहीहंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नाशिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे? मेलोय का आपण? आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जातं वे चिव चिवायला? स्वतःच गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणे आले डोळ्यावर, जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटत हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मिलारी, चोली पिवली गो, नेसले अंजिरी सारी, माझ्या केसान गो, मालीला फुलेला चाफा.

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठ, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं. ह्यांना जमतो बाई, आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना हो असे, आणि माझ्या समोर एकदम गुरु वर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचंय तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं पण ते नाही झालं, नाही झालं. गोष्ट संपली पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पाया पायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते. हे पापच ना, हे पापच, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना काना

0: मध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले, नाही काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं, बरं झालं नाही ऐकलं. काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात. आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट. गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं एक डबक, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कुणी नाही आहे. आणि कुणी आलं चुकून हात द्यायला तर कोण? हा का दिला याने हात? काय हवंय याला? असे नाना संशय, विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला? कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची. कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो, तिथेच त्यांची कामं करायचो. कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हा विश्वास? सांगा ना, या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठला ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. मग माझं काय? माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून. संपलंय का? संपलंय का ते? मेलोय का आपण?
1: तू मी येऊ खेळायला?
2: तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ हे बघ, ए बाजलो बाजलो, कट्टी कट्टी
2: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं. म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे.
1: ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे. मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
2: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
1: हे बट्टी बट्टी.
0: बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होतं. एकटं राहण्याची भीती, ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बर? घरातले भांडणामुळं? सतत भांडणं, आई बाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसती भांडणं भांडणं भांडणं. हे भांडणं इतके टोकाला का जातात हो? मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे. पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते. आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेसा अवतीभोवती पसरलेला असतो. आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठ सोडत नाहीत. नको नको हे भांडण, भांडण नको देवा, हे भांडण नको. हॅलो अविच्या आई का? मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला मी नको जायला हवं होतं.

0: मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाहीये हो। माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा। मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा। थँक्यू सो मच, थँक्यू।
1: संगीता, रागवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता। तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखावलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं, माफ करशील का ग राजा? मला एकदा म्हण मला माफ केलंस, एकदा। थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच। अहो, मी बोलते, तुम्हाला एक विचारायचंय आणि एक सांगायचं पण आहे। एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच। असं एक पाप माझ्या हातून घडले, महेश नाही काढू शकले हो मनातून। हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत।
2: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात, सांगा ना। कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्याप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात। आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता। म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात, सांगा ना। तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? हो, उभं बालपण आई बाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाच? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला। माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत। मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल।
1: हे माफी मागणं चांगलं असतं बरं। मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं। तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण। मग त्याच्याकडे परत जाताना काय सगळी ओझी घेऊन जायची, काय मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया। जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया। मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया। मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते। मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते। कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते। श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योत ही बनते इसा पुढली। दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते। जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते। जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते। हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला। अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते।
3: मॅम वेळ झाली
1: हो का?
3: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत।
1: बाई हो का, बरं झालं, माझं मन नाहीच भरलं इथून। मला इथे राहायला खूप आवडेल।
3: मोस्ट वेलकम मॅम।
1: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
3: नाही मॅम, 24 तास पॉवर असते।
1: हो का, बरं। मला काय करावं लागेल?
3: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम।
1: बरं,
3: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू।
1: हो, बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे। निघते बरं।

बाबा बाबा आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ते यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, दुपारचा 1 वाजला आहे.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार

हस्तांतर करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्ध समाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 मध्ये स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ED अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी CID त्याची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ED च्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIFF आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डे दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल अरविंद बेमिनो आणि

0: पहिला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट पिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. या वर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफ मध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. दाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52वी G7 परीक्षेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: गवाया उतना अगर हम उसके उसका जवाब ढूंढने में या हल ढूंढने में निकालते तो शायद परिणाम बेहतर होते. एक साथी ने लिखा है, सुबह की सैर पर जाते हुए और लौटते हुए सब्जी और फलों से भरे ठेले, कहीं फूलों की दुकान, किसी जानवर की अजब गजब हरकतें, फुदकते तरह की तरह तरह की चिड़ियों को देखकर भी मन बहुत हल्का महसूस करता है. कुछ समय प्रकृति के साथ गुजारना चाहिए, बहुत से दुख दर्द भूल जाते हैं. किसी से हल्की फुल्की बातें करके भी मन हल्का सा हो जाता है. वहीं पर एक साथी लिखते हैं, मराठी लेखक हैं पु ल देशपांडे, कहते हैं हमारी उम्र तब तक है जब तक हम लोगों को याद रहते हैं. बस यही बात है, हम पल दो पल के मेहमान हैं, फिर भी दिल में जीते रहेंगे. और चलिए इसी के साथ सुनिए बातों बातों में इस फिल्म का गीत अमित कुमार और लता मंगेशकर की आवाजों में. अमित खन्ना ने इसे लिखा है, राजेश रोशन का संगीत.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 MHz वर.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठी.

FM 101.5 MHz वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात

0: विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषण स्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी या संदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील, तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. या वर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकाथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर

समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशिया शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 मेगाहर्ट्झ वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

0: वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा.
2: श्रोते आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर संध्याकाळचे 5 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी फिको यांनी भारतानं साधलेल्या आर्थिक प्रगतीचं कौतुक केलं आणि दोन्ही देशांमधले संबंध अत्यंत दृढ असल्याचं नमूद केलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत फ्रान्सनं भारतालाही भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेलं ठळक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होता.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर AIR या ऍपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. संध्याकाळचे 5:03 झाली आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत भरणार. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेश पत्र एनटीए कडून जारी. आणि उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकूण 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक देखील मांडलं जाणार आहे. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. दिल्ली इथं आज झालेल्या योग दिनाच्या पूर्वतयारी निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरोगी वृद्धत्वासाठी योग ही या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. योग केवळ भारताचा सांस्कृतिक वारसा न राहता आरोग्य आणि कल्याणासाठीची एक सामायिक जागतिक चळवळ बनला असल्याचं त्यांनी नमूद केलं. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षर करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलंय. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारनं देशातल्या मध्यमवर्गीयांना आर्थिक सुरक्षा, उत्तम सुविधा आणि नवीन संधी देऊन सक्षम करण्यासाठी व्यापक बदल केले असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी म्हटलंय. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी सरकारच्या विविध धोरणांचा उल्लेख केला. यात प्राप्तिकर सुधारणांद्वारे कर सवलत आणि GST द्वारे कर प्रणालीत पारदर्शकता यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना यासारख्या उपक्रमांमुळे सरकारनं मध्यमवर्गीय ग्राहकांना सक्षम केलं आहे. हा वर्ग आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनांना गती देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं नवीन यांनी नमूद केलं. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होतो आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीची स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार या विभागात या वर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅब मधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. यावर्षी मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. कामगार कायद्यांच्या नव्या 4 संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महाराष्ट्रातील नियमांचा मसुदा प्रसिद्ध केलाय. हा मसुदा महाकामगार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी आणि नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत

0: लेखी स्वरूपात किंवा ईमेलद्वारे सूचना पाठवता येणार आहे अशी माहिती कामगार विभागाने दिली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहे. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होतील. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर पंपाशी संबंधित तांत्रिक अडचणींचा त्वरित निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे विशेष तक्रार निवारण मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय. हे मेळावे 16, 23 आणि 30 जून रोजी नागपूर ग्रामीण मंडळातील विविध उपविभागांमध्ये होणार आहे. या शिबिरांमध्ये नादुरुस्त पंप, सौर पॅनलचे नुकसान, वेंडरशी संबंधित समस्या आणि तक्रार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यांना उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणने केलंय. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विभागीय रेल्वे रुग्णालयासह जुन्नारदेव, आमला, वरोरा आणि वर्धा इथं आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदानाचं महत्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केलं. या उपक्रमांमध्ये 175 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरक्षित रक्त जीवन वाचवते हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छा रक्तदानात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. बुलडाणा जिल्हा रुग्णालय आणि राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल प्रभात फेरीसह विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 50 हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या आदर्श रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अमरावती परतवाडा राज्य महामार्गावरील शेकडो वृक्षांना जाणीवपूर्वक आग लावून नष्ट केलं जात असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केलाय. वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असतानाही काही घटकांकडून वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून त्यांचा नाश केला जात असल्याची चर्चा आहे. महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करून उर्वरित वृक्षांकडे संरक्षण करण्याची मागणी करण्यात येत असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. ब्रिटिश सरकारनं मुलांना डिजिटल जगाच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी जाहीर केलं की देशात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी, लाईव्ह स्ट्रीमिंग सेवांवरही कडक निर्बंध लादले जातील. पंतप्रधान स्टार्मर यांनी बंदी घालण्यात येणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची नावं अद्याप जाहीर केलेली नाही, पण त्यांनी हे स्पष्ट केलंय की हा नियम पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होईल. येत्या काही तासात विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अधूनमधून ढगाळ वातावरण असलं तरीही आज आणि उद्या वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अकोल्यात काल पावसानं संध्याकाळी दमदार हजेरी लावली. संपूर्ण शहर काळ्या ढगांनी व्यापलं गेलं आणि त्यानंतर 1.5 तास झालेल्या पावसानं तापमानाची दाहकता कमी झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत भरणार. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र एनटीए कडून जारी आणि उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराण

च्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट आगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी.

0: अभी सुने कार्यक्रम हवा महल।
1: माझा आभार माझा शिवार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात

0: शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजी, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते.

0: एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी एक महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तो सुनिए रोज रात 10 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर. यह है विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.